तुदे अंतर हो सुख वस्ता, तू अंतर सा बास जियो, पाणे तखत वडाइया, पाणे भीख उदास जियो, पाणे थल सिर सर्व है, कमल फुले आकास जियो, पाणे भवजल लंघी है, पाणे मंज परियास जियो, पाणे सो सहो रंगला, सिफत रत्ता गुणतास जियो, पाणे सहो पिहावला, हौ आवन जान मुई आस जियो, तू सहो अगम अतोलवा, हौ कह कह तै पई आस जियो, क्या मांगो क्या कह सुनी, मैं दर्शन भू